0: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा. कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलत.
1: अश्विनी
0: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं.
2: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे.
0: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत. या सगळ्यांची सांगड कुठे बर घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा. कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलतं.
1: अश्विनी
0: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं.
2: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे.
0: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत. या सगळ्यांची सांगड कुठे बर घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.
3: 0102 बोरियत की एरर, नए पन की कमांड रिजेक्टेड. अब हर चीज हर जगह तो नहीं मिलती, कुछ नयापन चाहिए तो सुनिए पुणेरी आवाज 107.8. खुश रहो, खुशियाँ बांटो.

नमस्कार काव्य प्रेमी रसिक श्रोते हो नमस्कार. तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आहात आरजे जगदीश सोबत खास काव्य प्रेमी अर्थात शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या कलागुणांना काव्य

त्यांना वाव मिळावा, त्यांना प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या कविता पुणेरी आवाजवर सादर व्हाव्या यासाठी सुरू केलेल्या काव्यासाठी वाहिलेल्या खुसखुशीत रंगतदार तजेलदार काव्याची मेजवानी असणाऱ्या कार्यक्रमात मुली रंगल्या काव्यात, काव्य तुमचे तरंग आमचे। काव्यप्रेमी रसिक श्रोते हो, एकापेक्षा एक भन्नाट कविता या मुली लिहितात आणि म्हणूनच पुणेरी आवाज 107.8 FM ने ठरवलं की मुलींसाठी कार्यक्रम करायचा आणि कार्यक्रमाचं नाव आहे मुली रंगल्या काव्यात। जसा बदली कामगार असतो तसा मी आज बदली रेडिओ जॉकी आहे। हा कार्यक्रम आमच्या आदरणीय रेडिओ जॉकी RJ माधवी सादर करतात आणि त्यांचा आवाज अत्यंत लाघवी आहे, गोड आहे, पण एका शाळेच्या कविता सादर करण्याची जबाबदारी माझ्यावर आली कारण कार्यक्रम लवकरात लवकर पूर्ण करून द्यायचा होता अगदी एकच दिवसामध्ये। म्हणून मग मी शिवधनुष्य पेललं, अन्यथा कविता सादर करणं हे RJ माधवी यांचं सुखाचं, समाधानाचं, आनंदाचं, भाग्याचं असं काम आहे। RJ माधवी क्षमस्व आणि तुमच्या कार्यक्रमात तुम्ही मला संधी दिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद। शब्द प्रभू रसिक श्रोते हो, काव्यप्रेमी रसिक श्रोते हो आणि कानसेन असणाऱ्या सर्व रेडिओ प्रेमींना कविता म्हणजे नेमकी काय म्हणायची ते आधी मला सांगावं असं वाटतं। कविता म्हणजे भावना, विचार आणि अनुभव यांचा त्रिवेणी संगम। कविता पसरट नसते, कविता उभट नसते, कविता आडवी नसते, कविता आटोपशीर असते। अनुभव लयीत मांडणे, तालात मांडणे, मोजक्या शब्दात मांडणे हिला कविता म्हणतात। कविता म्हणजे भाषेचे अत्यंत लाघवी रूप, श्रोत्यांच्या मनाला थेट भिडण्याची क्षमता ही कवितेमध्ये असते। कविता हा साहित्याचा प्रकार असला तरीही अत्यंत कमीत कमी शब्दामध्ये अल्पाक्षरत्व जपत अनेक अर्थत्वाच्या हात धरून नियमलंघनाची काल धरून कविता खूप छान छान गोष्टी अगदी रसिकांच्या काळजात उतरवण्यात यशस्वी होत असते। कविता मनोरंजनासाठी असते असं नाही, तर ती रसिक मनाच्या हळव्या कोपऱ्याला, हृदयाच्या हळव्या कोपऱ्याला अलगद स्पर्श करते, त्यांना विचार करायला भाग पाडते आणि त्यातून सौंदर्य अनुभव देते। म्हणून कविता इतर कोणत्याही साहित्य प्रकारापेक्षा अत्यंत महत्वाची असते कारण ती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम कवी करतो आणि त्यातला आशय हा आपल्याला आनंद देत असतो। शब्द प्रभू रसिक श्रोते हो, काव्यप्रेमी रसिक श्रोते हो आणि माझ्या तमाम काव्य मैत्रिणींनो, तुम्हाला खरंच किती तुमचं कौतुक करू आणि तुमचे किती गोडवे गाऊ असा प्रश्न मला पडलाय। कारण बघा ना की किती मस्त कार्यक्रम तुम्ही पाठवता, तुम्ही कविता पाठवता, आम्ही कार्यक्रम करतो। आता बघा, मी ज्याला निसर्ग कवी, निसर्ग कवयित्री म्हणून ओळखत होतो, त्या एका शाळेच्या प्राचार्य आहेत सौ माधुरी मगर काकडे यांनी मला एक प्रश्न विचारला आणि आमच्या महाविद्यालयाच्या, आमच्या विद्यालयाच्या, आमच्या शाळेच्या कविता घेऊ का? मी म्हटलं नक्की पाठवा, आपण त्या कार्यक्रमामध्ये घेऊ आणि एक सुंदर कार्यक्रम तयार करू। आणि मग लगेच त्या कामाला लागल्या, त्यांना अर्थातच प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळालं ते श्री प्रमोद काकडे यांच्याकडून आणि अगदी शुभांगी काळे यांनी अजिबात मागे पुढे न पाहता कवितांचं संकलन केलं आणि आपल्याकडे भीमतळी शिक्षण संस्थेच्या श्रीमती विठाबाई चव्हाण कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या दौंड येथील 30 बालकवयत्रींनी, 30 नवोदित कवयत्रींनी, नवागत कवयत्रींनी, उभरत्या कवयत्रींनी 30 रचना आपल्याकडे पाठवल्या। अर्थात भीमतळी शिक्षण संस्थेचे मानद सचिव श्री प्रेमसुखजी कटारिया, चेअरमन श्री विक्रमशेठ कटारिया, प्रेरणा आणि प्रोत्साहन देणारे प्रमोद काकडे, उपशिक्षक

थोरात रामदास बेंद्रे शरद पवार आसिफ शेख दत्ता वाघमोड़े नितिन आमले श्रीमती सुजाता गटणे सौ उज्ज्वला गाठे सौ विद्या सूर्यवंशी सौ उर्मिला उपाध्ये सौ सुरेखा निंबाळकर सौ कांचन भागवत सौ स्वप्नाली गाढवे सौ स्टेला थोरात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ माधुरी मगर काकडे आणि मेहनत घेऊन संकलन करणाऱ्या सौ शुभांगी काळे या सगळ्यांना प्रचंड प्रचंड प्रचंड धन्यवाद आणि या सगळ्यांना मानाचा मानाचा मुजरा. अशी शाळा असेल तर विद्यार्थी नक्की घडतील आणि मला खात्री आहे यापैकी एखादी विद्यार्थिनी पुढच्या साहित्य संमेलनामध्ये जाऊन आपली कविता आपली रचना बिनधास्तपणे मांडेल. अगदी 100% त्या ठिकाणी माझे बोल खरे ठरतील असा मला आशावाद वाटतो. चला आता आपण बघूया या शाळेकडून संकलित करून पाठवलेल्या कवितांचा आस्वाद घेऊ, त्यांना शाबासकीची धाप देऊ आणि नवनवीन कविता त्यांच्यावर येतील याची त्या ठिकाणी आपण खात्री बाळगूया. आपण ऐकतोय मुली रंगल्या काव्यात काव्य तुमचे तरंग आमचे आणि आजच्या या सदरामध्ये कविता आहेत श्रीमती विठाबाई चव्हाण कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय दौंड जिल्हा पुणे येथे. ऐकूया पहिलीच कविता. कवयित्री शर्वरी सिद्धार्थ सोनावणे सातवी तुकडी अ मैत्री. नदीची वाट म्हणजे मैत्री, जीवनाची पहाट म्हणजे मैत्रीण, दुःखात माऊली म्हणजे मैत्रीण, सुखात सावली म्हणजे मैत्रीण. मैत्रीण म्हणजे सुखाचा डोंगर, सर्वांना जीवनात हवी अशी हवी हवी असते अशी मैत्रीण, मनातील दुःख कमी करणारी मैत्रीण. आयुष्याची साथ म्हणजे मैत्रीण, जीवनामध्ये आनंद पाहिजे तर पैसे नाही, मैत्रिणीची साथ हवी. मैत्रीण म्हणजे प्रेमाचा वारा, मैत्रीण म्हणजे प्रेमाचा वारा, जो जगी गुंजतो सारा, जो जगी गुंजतो सारा. वा कवयित्री शर्वरी किती उत्तम कविता लिहिलेस आणि मैत्रिणीची मैत्रीची व्याख्या तू फार सुंदर सांगितलीस, मला खूप आवडली ही कविता. नदीची वाट म्हणजे मैत्रीण, जीवनाची पहाट म्हणजे मैत्रीण. मला खात्री आहे तुमच्या प्राचार्य माधुरी यांनी तुमच्यावर त्या ठिकाणी संस्कार केले, तुम्हाला काव्य लेखनाची कार्यशाळा घेतली, त्यामुळे नदीची वाट जीवनाची पहाट यासारखी त्या ठिकाणी कवितेच्या ओळीच्या मध्ये यमक साधता येतं हा विचार तुझ्या मनामध्ये येऊ शकला. अर्थात याचं सार श्रेय शब्द प्रभू माधुरी, कवयित्री माधुरी आणि प्रोत्साहन देणाऱ्या माधुरी यांना जातं. पण तुझी कविता खूपच छान आहे, कवितेचा शेवट तर अप्रतिम आहे. मैत्रीण म्हणजे प्रेमाचा वारा, जो जगी गुंजतो सारा, जो जगी गुंजतो सारा. वा खूप छान. तमाम पालक वर्गाला मला सांगायचंय तुम्ही रत्नांना जन्म दिलाय आणि म्हणून तुमच्या पाठीवरही शाबासकीची थाप. तुम्ही एका उत्तम शाळेमध्ये तुमच्या मुलींना पाठवलंय, श्रीमती विठाबाई चव्हाण कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय दौंड पुणे यांच्या कविता आपण घेतोय. आणि पुढची कवयित्री आहे नवगत नवागत कवयित्री श्रावणी अमित शिंदे आठवी तुकडी अ आई. आई आई म्हणजे काय? दुधावरची साय, जिने आपल्याला जन्म दिला ती आपली माय. आई जीवनात अनमोल असते, आई जीवनात अनमोल असते, आईशिवाय जीवनात काहीच नसते. आई आपल्याला 9 महिने पोटात वाढवते, आई आपल्याला 9 महिने पोटात वाढवते, अन्न आपल्याला जन्मभर सांभाळते. आई आई आपल्या आयुष्यातील खरी एक राणी, खरी एक राणी मी आहे तिची परी, मी आहे तिची परी, मी आहे तिची परी. वा श्रावणी, श्रावणातल्या जलधारेसारखी बरसलीस तू बरं का? आई आई म्हणजे दुधावरचे साय. आई म्हणजे काय? दुधावरचे साय. अजून थोडासा अभ्यास केलास, वेगवेगळ्या कविता वाचल्यास तर आईवरचं सर्वोत्तम काव्य या वेळेला आईच्या वाढदिवसानिमित्त तू देशील याची खात्री आहे. वळूया याच शाळेतील पुढच्या नवोदित कवयित्रीकडे. कवयित्री

श्री भारत भोसले यत्तनवी तुकडी अ तिने लिहिले आई. आई सारखी आईच असते, आईचे मूल्य अनमोल असते. आई सारखी आईच असते, आईचे मूल्य अनमोल असते. आई ही प्रेमळ आहे, तिच्या थोंडी साखर आहे. आईमुळे आपल्याला जीवदान आहे. आई आपली छाया आहे, आईची आपल्यावर माया आहे. आई आपली छाया आहे, आईची आपल्यावर माया आहे. आई आपली मैत्रीण आहे, आई आपली सावली आहे. आईचा लाड आहे तर आईचा मारही आहे. आईच्या हातात आईच्या हातचे चवदार आहे तर आईची माया उपदार आहे. आईच्या हातचे चवदार आहे तर आईची माया उपदार आहे. आईची माया उपदार आहे. आईची माया उपदार आहे. वादक प्राची कवयित्री प्राची अप्रतिम अप्रतिम आणखी आईवरची एक जबरदस्त कविता, आईवरची एक सुंदर कविता. हा म्हणजे आत्मा, ही म्हणजे ईश्वर. आत्मा आणि ईश्वराचं मधुर मिलन म्हणजे आई. शब्द प्रभू प्राची आहेस तू, कवयित्री प्राची आहेस तू, उभरती कवयित्री आहेस. आणि तू सुद्धा आणखीन थोडासा अभ्यास कर. आईवरची सुंदर कविता आईच्या वाढदिवसानिमित्त फ्रेम करून दे आणि मग मला आठवणीने कळव. आईला कविता आवडली आणि आईने प्रेमाने मला आलिंगन दिलं. वा वळूया शब्द प्रभूंच्या कवयित्रींच्या, नवोदित कवयित्रींच्या, उभरत्या कवयित्रींच्या सुंदर सुंदर रचना ऐकताना ऐकवताना आरचे जगदीशला कमालीचा आनंद होतोय. पुढची रचना आहे कवयित्री, उभरती कवयित्री, तस्किन सरफराज नदाफ, सातवी तुकडी अ. माझी आई नदीमध्ये भरले पाणी माझी आई आई आहे राणी. नदीमध्ये भरले पाणी माझी आहे, माझी आई आहे राणी. मोठा मोठा घास आई करते खास, मोठा मोठा घास आई करते खास. मी झोपते चोरी चोरी, मी झोपते चोरी चोरी, आई गाते दोरी दोरी. माझा लाड करते कोण, माझे लाड करते कोण, आई बाबा आजी दोन. गोड गोड मिठाई, गोड गोड मिठाई, आईच्या आजचे जेवण खाई. झाड झाले हिरवेगार, आई देते गोड खीर. झाड झाले हिरवेगार, आई देते गोड खीर. गुलाब फुलांचा किती सुगंध, गुलाब फुलांचा किती सुगंध. आईला पाहून होतो आनंद, आईला पाहून होतो आनंद. जीवाला जीव लावायचे, जीवाला जीव लावायचे. जगात प्रेम फक्त आईचे, जगात प्रेम फक्त आईचे. वा तस्किन आय एम युअर फॅन नाऊ. मी तुझा फॅन झालो, मला तुझी कविता नव्हे तर मला तुझं हे बडबड गीत वाटलं. आणि ही कविता तू अजून थोडीशी दुरुस्त केलीस माधुरी मॅडमकडून, थोडस त्या ठिकाणी शुभांगी मॅडमकडून थोडस मार्गदर्शन घेतलंस तर उत्तम बडबड गीत तयार होईल. आणि उत्तम बडबड गीत तू गाऊ शकशील आणि तुझ्या शाळेच्या कार्यक्रमामध्ये सादर करू शकशील. आणि मला खात्री आहे तेव्हा तुझ्या आईच्या डोळ्यामध्ये आनंद असू येतील आणि खूप आनंद वाटेल तुझ्या आईला वा आणि बाबांना सुद्धा. वळूया उभरती कवयित्री अनुष्का घनश्याम पायेकर, नववी तुकडी ब. बाबा वा, तीन आई नंतर एक बाबा. बाबा बाबा म्हणजे काय? बाबा म्हणजे एका मुलीचा मित्र, एका मुलीचं आयुष्य म्हणजे बाबा. बाबा म्हणजे काय? बाबा म्हणजे अशी एक व्यक्ती की जी आपल्या मुलीला वेळ देऊ शकत नाही पण त्या मुलीसाठी आपलं आयुष्य मात्र देऊ शकते. आपल्या मुलीला काय नको काय हवं ते बघणारी व्यक्ती म्हणजे बाबा. बाबा या एकामुळे अख्खं कुटुंब चालत असतं. बाबा नावाची व्यक्ती किती कष्ट करणारी, किती मौल्यवान असते. बाबा स्वतःसाठी कपडे घेणार नाही परंतु कुटुंबासाठी मात्र सगळं काही करणार. बाबा स्वतःसाठी कपडे घेणार नाही परंतु कुटुंबासाठी मात्र सगळं काही करणार, सगळं काही घेणार. बाबा हा आपल्या कुटुंबावर निस्वार्थपणे प्रेम करतो पण बाबाचे प्रेम कधी कोणाला कळलेच नाही. बाबा बाबा म्हणजे एक अशी व्यक्ती आपलं दुःख आपले कष्ट कोणाला सांगत नाही. बाबा बाबा म्हणजे काय? बाबा म्हणजे काय? बाबा म्हणजे काय? वा अनुष्का उभरती कवयित्री, नवोदित कवयित्री अनुष्का, पांग फेडलेस मुली तू आई बाबांचे. बाबांचं ऋण फेडलंस तू खरं म्हणजे बाबांच्या डोळ्यात नक्कीच अश्रू येतील. तुझी कविता तू त्यांना ऐकवशील. तुझी कविता बाबा माझ्या आवाजात जेव्हा ऐकतील त्याला बाबांना भरून येईल आणि बाबा म्हणतील कष्टाचं चीज झालं, तू कविता केलीस फक्त म्हणून नव्हे तर तू कविता केलीस. आणि ती

म्हणून ज्यांना मी ओळखतो अशा तुमच्या शाळेच्या म्हणजे भीमथडी शिक्षण संस्थेचे श्रीमती विठाबाई चव्हाण कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय दौंड यांच्या प्राचार्या शब्दप्रभू कवयत्री सौ माधुरी मगर काकडे अर्थात या सगळ्यांना आपण धन्यवाद दिलाय. कविता कशी असावी, कविता कशी नसावी, मी म्हणतो कविता अशी असावी, कविता तशी असावी, यापेक्षा कविता कविता असावी, कमीत कमी शब्दांमधून अनेक अर्थ पसरवावी, प्रसवी अशी कविता असावी. कवयत्री मैत्रिणींनो, तुमचं कौतुक करतो एवढं थोडंच, आणि तुमच्या पाठीशी ठामपणे खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या आणि तुमच्याकडून कविता लिहून घेणाऱ्या प्राचार्या शब्दप्रभू कवयत्री माधुरी मगर काकडे यांना मानाचा मुद्रा. चला आता अधिक वेळ न घालवता आपल्याला वळायचंय पुढच्या सुंदर रसाळ अशा कवितेकडे. आतापर्यंतच्या कविता खरंच एकापेक्षा एक सरस होत्या. आई बाबा यांचं महत्व सांगणाऱ्या या कविता मला वाटलंच नाही की मी लहान शाळेमध्ये शिकणाऱ्या आठवी दहावीतल्या मुलींच्या कविता ऐकवतोय. खरंच मस्त कविता होत्या. आता ऐकूया पुढची कविता जी आपल्याला पाठवले कवयत्री उभरती नवोदित कवयत्री इरम सलीम तांबोळी इयत्ता सहावी तुकडी अ फुलपाखरू. आभाळातून उडणाऱ्या फुलपाखरा आभाळातून उडणाऱ्या फुलपाखरा उडत सुटतो भराभरा उडत सुटतो भराभरा. रोज सकाळी येतो माझ्या दारी रोज सकाळी येतो माझ्या दारी रोज वेगवेगळे रंग भरतो स्वतःच्या अंगावरी. रोज सकाळी येतो माझ्या दारी रोज वेगवेगळे रंग भरतो स्वतःच्या अंगावरी. लाल निळे पिवळे हिरवे लाल निळे पिवळे हिरवे रंग वेगवेगळे तुझे ठिपक्यांसारखे डोळे तुझे पकडायला आले की तुला उडत सुटतो भराभरा पकडायला आले तुला की उडत सुटतो भराभरा. फुलपाखरा रे फुलपाखरा फुलपाखरा रे फुलपाखरा. वा कवयत्री इरम फार सुंदर फुलपाखरू नाजूक कोमल आणि क्षणात तुझ्या कवितेमुळे माझ्या डोळ्यासमोर तरळून गेलं असं तुझं फुलपाखरू. तुझं निरीक्षण जबरदस्त आहे. तुझ्या कवितेतली ओळ रोज वेगवेगळे रंग भरतो लाल निळे पिवळे हिरवे किती सुंदर रचना केलेस आणि किती सुंदर वर्णन केलंय. तुला खूप खूप मोठं व्हायचंय फुलपाखरासारखं भराऱ्या घ्यायच्यात. अगदी अनेक कवितेंचा मकरंद साठवत तुला कवितेचं मध सगळ्यांना द्यायचं आहे. वा चला वळूया पुढच्या कवितेकडे. कवयत्री उभरती नवोदित कवयत्री साक्षी विनोद नागरे सातवी तुकडी अ झाड. झाड म्हणजे छाया झाड म्हणजे माया झाड म्हणजे छाया झाड म्हणजे माया. झाडावर आली सुंदर फुले फुले तोडायला आली मुले. झाडावर आली सुंदर फुले फुले तोडायला आली मुले. झाडांवरती भरली पक्ष्याची शाळा झाडांवरती भरली पक्ष्यांची शाळा. झाड म्हणजे छाया झाड म्हणजे माया. झाडाची मिळते सावली झाड असते मावली. झाड म्हणजे आयुष्य असते झाड हिरवेगार दिसते. झाड म्हणजे छाया झाड म्हणजे माया. झाड देते फुले झाड देते फळे. झाड आहे छान छान झाड आहे सुंदर पान. झाड म्हणजे छाया झाड म्हणजे माया. झाड आहे हिरवेगार वारा वाहतो थंडगार. झाडावरती आहे फुले फुले बघून आली मुले फुले बघून आली मुले फुले बघून आली मुले. वा वा वा उभरती नवोदित कवयत्री साक्षी साक्षी आहे तुझे शब्द आणि नागरांमध्ये म्हणजे नगरा नगरांमध्ये तुझी दवंडी पिटवली जाईल अशी तुझी कविता आहे. झाड म्हणजे छाया झाड म्हणजे माया. झाडावर आली सुंदर फुले फुले तोडायला आली मुले. फक्त ही मुलं फुलं तोडायला येऊ नयेत यासाठी तुला काहीतरी करायला हवं. चार कडव्यां चार ओळींचं एक कडवं असतं हे लक्षात घे. बाकी तू जबरदस्त कविता लिहिलेस सावली माऊली छाया माया छान पान हिरवेगार थंडगार यमक सुद्धा किती छान जुळवलंय. खरंच सुंदर.

कविता अतिशय उपयुक्त असं लेखन काव्य लेखनाची कार्यशाळा तुम्ही घेतलीत म्हणूनच शब्द प्रभू कवयित्री माधुरी तुम्हाला मानाचा मुजरा श्रीमती विठाबाई चव्हाण कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय दौंड पुणे येथील कविता अगदी जगदी सादर करतोय आणि कार्यक्रमाचं नाव आहे मुली रंगल्या काव्यात काव्य तुमचे तरंग आमचे. पुढची कविता घेऊया प्रस्तुत शाळेतील तुकडी अ नववी मध्ये शिकणारी कवयित्री उभरती कवयित्री समृद्धी योगेश सातव लिहिते होळी. रंगाने रंगलेले मातीने माखलेले रंगाने रंगलेले मातीने माखलेले होळीचे क्षण मनामनात भरलेले होळीचे क्षण मनामनात भरलेले. त्या दिवशी नुसतीच नसते होळी तर खायची असते तूप टाकून पुरणाची पोळी खायची असते तूप टाकून पुरणाची पोळी. इंद्रधनुष्यात लागते जशी रंगांची रांगच रांग तू पण ये मित्रा जा चांदोबाला सांग तू पण ये मित्रा जा चांदोबाला सांग. होळीला मिळतो इंद्रधनुष्याचा संघ होळीला मिळतो इंद्रधनुष्याचा संघ नात्यात वाढत जातो प्रेमाचा रंग नात्यात वाढत जातो प्रेमाचा रंग. होळी येते वर्षातून एकदाच एकदा पण वाटते यावी पुन्हांदा पुन्हांदा. होळी येते वर्षातून एकदाच एकदा पण वाटते यावी पुन्हांदा पुन्हांदा. वा समृद्धी तुझ्या नावाचं समृद्धी आहे तुझ्या शब्दांची समृद्धी आहे आणि खरंच तू समृद्धीला पावणार आहेस म्हणजे तुला त्या ठिकाणी मोठं यश मिळणार आहे कारण किती उत्तम यमक साधलायस. संग रंग रांग सांग होळी पोळी माखलेले भरलेले किती सुंदर कविता लिहिलेस ग कवयित्री समृद्धी. तुला पैकीच्या पैकी गुण द्यायला पाहिजेत. खूप छान माझ्या डोळ्यासमोर होळी पेटली आणि त्या होळीमध्ये तुझे शब्द असे माझ्या कानावर पडायला लागले त्या मस्तपैकी अशा वाऱ्यावर येत आहेत. चला तर वळूया पुढच्या कवितेकडे. प्रस्तुत शाळेतील पुढची कविता आहे मैत्री आणि कविता पाठवल्या आपल्याकडे कवयित्री उभरती कवयित्री नवोदित कवयित्री गौरी विलास फाळके इयत्ता नववी तुकडी अ. मैत्री. मैत्री म्हणजे काय तर मैत्री म्हणजे काय तर मैत्री म्हणजे प्रेमाचं सागर. मैत्री म्हणजे निखळ प्रेम. मैत्री म्हणजे आपली जान. मैत्री म्हणजे काय तर मैत्री म्हणजे जगातील सर्वात सुंदर नातं. मैत्री म्हणजे मन मोकळं करण्याची जागा. मैत्री म्हणजे प्रेम. मैत्री म्हणजे एक अशी व्यक्ती की जी आपल्याला कधी धोका देत नाही. मैत्री म्हणजे एक अशी व्यक्ती जी कधी आपल्याला धोका देत नाही. मैत्री म्हणजे एक विश्वासाचं नातं. मैत्री म्हणजे आपल्या सर्वांची जवळची व्यक्ती. मैत्री सोबत घालवलेला क्षण खूप असतो अनमोल. मैत्री म्हणजे काय तर आपल्या सुख दुःखात साथ देणारी. मैत्री ही आपली दुसरी बहिणच असते. अशी मैत्री प्रत्येकाच्या आयुष्यात असावी. वा गौरी शब्दप्रभू गौरी कवयित्री गौरी नवोदित कवयित्री गौरी गद्यात्मक कविता असली तरी तळ सागर यासारख्यांना शब्दांमुळे यासारख्या भावनांमुळे कवितेमध्ये तरलता आली आणि मुक्त छंदाकडे वळणारी कविता ती सुद्धा गेयता घेऊन आली. आणि मला तुझी एक उपमा आवडली मैत्री ही आपली दुसरी बहीणच असते. मैत्री ही आपली दुसरी बहीणच असते. वा खूपच छान खूप सुंदर. वळूया प्रस्तुत शाळेतील ज्या कविता आपल्याकडे पाठवल्यात शब्द प्रभू कवयित्री माधुरी यांनी. पुढची कविता आहे नववी तुकडी ब शब्द प्रभू कवयित्री नवोदित कवयित्री अमृता गोरख सदगर. महिना. वर्षात महिने 12 महिन्यात दिवस 30 वर्षात महिने 12 महिन्यात दिवस 30 जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर. मे महिना हा आवडीचा कारण असतो तो सुट्टीचा. चार महिन्यांचा एक ऋतू असे असतात तीन ऋतू हिवाळा पावसाळा आणि उन्हाळा. हिवाळ्यात असते थंडी पावसात असतो पाऊस उन्हाळ्यात असते ऊन उन्हाळ्यात असते ऊन. वर्षात महिने 12 महिन्यात दिवस 20 वर्षात

बारह महीना दिवस वीस वाह शब्द प्रभु अमृता कवयसे अमृता अमृत पाधरलेस तू या कवितेतून म्हणजे महिना नाहीये केवळ महिन्यांची ऋतूंची तुझ्या आवडत्या ऋतूचंही मला कारण कळलं आणि त्यामुळे तुझी कविता ही तुमची आमची सर्वांची बनली. खरंच एकापेक्षा एक छान कविता ऐकवताना घड्याळाकडे बघूच नये असं वाटतं पण काटा पुढे सरकतो आणि पुढची कविता जे जगदीश घेतोय जी आपल्याला प्रस्तुत शाळेतून पाठवले इयत्ता सहावी अ मध्ये शिकणारी इकरा अल्ता शेख बहीण. जगामध्ये भारी सगळ्यांपेक्षा भारी जगामध्ये भारी सगळ्यांपेक्षा भारी बहीण माझी प्यारी बहीण माझी प्यारी कधी रागवते कधी प्रेम करते कधी रागवते कधी प्रेम करते अशी माझी बहीण आहे प्यारी अशी माझी बहीण आहे प्यारी. आईसारखी रागवते आईसारखे प्रेम करते आईसारखी रागवते आईसारखे प्रेम करते चूक असली तरी माझ्यासोबत उभी राहते चूक असली तरी माझ्यासोबत उभी राहते कधी खोडी काढते कधी खोडी काढते तर कधी मनवते बहीण इतरांपेक्षा चांगली असते तिची चूक असली तरी माझं नाव घेते आई रागवल्यावर मला येऊन समजावते वडिलांसारखे प्रेम करते आईसारखी माया लावते खरी बहीण तीच असते जी आईसारखी काळजी घेते खरी बहीण तीच असते जी आईसारखी काळजी घेते जी आईसारखी काळजी घेते. शब्द प्रभू इकरा कवयित्री इकराम तुझ्या बहिणीसारखी बहीण सगळ्यांना मिळू दे कारण तुझी बहीण जगामध्ये भारी सगळ्यांपेक्षा भारी बहीण माझी प्यारी बहीण माझी प्यारी. मला एक गोष्ट इथे आवडली तुझं मराठी हिंदी प्यारी अशासारखे शब्द तू वापरून मराठी हिंदीना एकत्र केलं मनवते हा शब्द वापरून तू मराठी हिंदीतला भेदाभेद नष्ट केलास नकळतपणे का होईना तू ऐक्य साधलंस खरंच छान आहे. आणि मला आणखी एक गोष्ट आवडली वडिलांसारखं प्रेम करते आईसारखी माया लावते खरंच बहीण बहीण असते. प्रस्तुत कवितेतील प्रस्तुत शाळेतील पुढच्या कवितेकडे वळूया. नववी तुकडी ब मधून पाठवले कविता अपूर्वा मल्लारी वामळे यांनी. कवयित्री अपूर्वा लिहिते उन्हाळा आला आला उन्हाळा आला आला उन्हाळा अंगावरचं स्वेटर काढा फ्रीज कूलर चालू करून टाका आला आला उन्हाळा अंगावरचं स्वेटर काढा फ्रीज कूलर चालू करून टाका हीटर आता बंद करा थंड पाणी पिणे चालू करा हीटर आता बंद करा थंड पाणी पिणे चालू करा सूर्यप्रकाश झाला दरवाजा बंद करा उन्हाळा आला उन्हाळा आला उन्हाळा आला उन्हाळा म्हणजे फिरायला जा उन्हाळा म्हणजे फिरायला जा उन्हाळा म्हणजे फक्त मजाच मजा उन्हाळा म्हणजे फिरायला जा उन्हाळा म्हणजे फक्त मजाच मजा फक्त मजाच मजा फक्त मजाच मजा. कवयित्री अपूर्वा अपूर्व काव्य लेखन अपूर्व उत्तम दर्जेदार सुंदर मस्त उन्हाळा उन्हाळ्याचा झळा देऊन जातो तुझी कविता मात्र गारवा देऊन गेली खूपच छान. वळूया प्रस्तुत शाळेतील पुढच्या कवितेकडे इयत्ता नववी तुकडी अ कवयित्री नवोदित कवयित्री अमृता विकी जगताप लिहिते नातं. नातं नातं एक आहे नातं म्हणजे प्रेम नातं म्हणजे विश्वास नातं प्रेमाने जुळलेलं असतं नातं आईचं मुलीचं असतं नातं हे बहीण भावाचं असतं नातं बाबा मुलाचं असतं नातं बाबा मुलीचं असतं नातं खूप विश्वासाने आणि प्रेमाने जपलं जातं नातं लांबचं असो किंवा जवळचं असतो ते निभावणं महत्वाचं असतं आयुष्यात नातं हे खूप महत्वाचं असतं नातं नातं हे जन्माबरोबर जुळलेलं असतं नाते जपणं खूप अवघड असतं पण नात्यातील भावना खूप चांगली असते नात्यातील भावना खूप चांगली असते. कवयित्री अमृता तुझी कविता मुक्त छंदाकडे वळली तुझी कविता यमक घेत नाहीये कारण तुझी कविता शब्दांशी आणि अर्थाशी नातं जुळते आणि ते नातं तू सांगितल्याप्रमाणे प्रेमाने जुळलेलं असावं लागतं खरंच नातं प्रेमाने जुळलेलं असावं लागतं आणि तू किती छान गोष्ट सांगितलीस नातं लांबचं असतो किंवा जवळचं ते निभावणं महत्वाचं असतं जसं या शाळेजवळ माझं नातं जोडलंय आणि त्यात मी निभावणार आहे तुमच्या सगळ्यांसाठी नक्कीच निभावणार आहे. कुठेही जाऊ नका एकत्र पुढे द्यावात आनंदी राहा आनंद लुटा हा गेले.

0: अजी सुनते हो?
1: हाँ सुनी तो रहा हूँ।
0: क्या सुन रहे हो?
1: रेडियो पुनेरी आवाज।
0: ओ रेडियो पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो खुशियाँ बांटो।
2: सावित्री रसिक श्रोते हो आणि शालेय आणि महाविद्यालयीन नवोदित कवयित्री मैत्रिणींनो, तुम्ही ऐकत आहात पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM। तुम्ही आहात आरजे जगदीश सोबत शालेय व महाविद्यालयीन नवोदित विद्यार्थिनींच्या कवयित्रींच्या कवितेच्या महाउत्सवात अर्थात मुली रंगल्या काव्यात, काव्य तुमचे तरंग आमचे। तमाम काव्यप्रेमी रसिक श्रोते हो, आपण एकापेक्षा एक सुंदर कविता आतापर्यंत ऐकल्या आणि त्या कविता तुम्हाला नक्कीच नवीन वाटल्या असतील, वेगवेगळ्या विषयांवरच्या वाटल्या असतील। त्या कविता आपल्यापर्यंत पाठवल्या भीमतळी शिक्षण संस्थेचे श्रीमती विठाबाई चव्हाण कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय दौंड, ज्यांच्या प्राचार्य आहेत, ज्यांना मी निसर्ग कवयित्री म्हणतो, सौ माधुरी मगर काकडे यांनी, तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद। पुन्हा एकदा या शिक्षण संस्थेचे मानद सचिव प्रेमसुखजी कठारिया, विक्रमशेठ कठारिया, प्राचार्य माधुरी मगर काकडे, प्रेरणा आणि प्रोत्साहन देणारे प्रमोद काकडे, उपशिक्षक सुनील थोरात, रामदास बेंद्रे, शरद पवार, आसिफ शेख, दत्ता वाघमोडे, नितीन आमले, सुजाता गटणे, संकलन करणाऱ्या शुभांगी काळे, उज्ज्वला गाठे, विद्या सूर्यवंशी, उर्मिला उपाध्ये, सुरेखा लिंबाळकर, कांचन भागवत, स्वप्नाली गाडवे, स्टेला थोरात आणि कवयित्री मैत्रिणी व तसेच कवयित्रींच्या आई वडिलांना मानाचा मानाचा मुद्रा देऊन आरजे जगदीश या समूहातील म्हणजे या शाळेच्या पुढच्या कवितेकडे वळतोय। आतापर्यंत तुम्हाला कविता कशा वाटल्या, त्या कविता कशा छान होत्या, या तुम्हाला नक्की आवडल्या असतील, त्याविषयीच्या प्रतिक्रिया तुम्ही द्याल। पण आता या शाळे

पुढच्या आणि शेवटच्या भागामध्ये वळतोय आरती जगदीश मुली रंगल्या काव्यात. या कार्यक्रमात काव्य तुमचे तरंग आमचे. पुढची कवयित्री आहे शब्दप्रभू कवयित्री नवोदित कवयित्री स्वरा संजय बोधे पाचवी तुकडी अ पाऊस. पावसारे पावसा पावसारे पावसा तू लवकर ये ना तुझी वाट पाहून तुझी वाट पाहून मी थकले ना. पावसारे पावसा पावसारे पावसा तू लवकर ये ना तुझी वाट पाहून तुझी वाट पाहून मी थकले ना. तू येतो तू येतो कसा बर कसा बर सरसर सरसर झरझर झरझर अरे ये पावसारे पावसा पावसारे पावसा. जेव्हा तू येतो तेव्हा मला आनंद होतो मला आनंद होतो. जेव्हा तू येतो तेव्हा मला भिजायची इच्छा होते. तू येतो आणि झाडाला भिजवतो फुलाला भिजवतो मला भिजवतो सर्वांना भिजवतो. पावसारे पावसा पावसारे पावसा तू ये ना तुझी वाट पाहून थकले मी मी थकले थकले मी. वा तुझे बोबडे बोल स्वराम तुझं नावच स्वराम आणि तुला स्वर फुटलाय. उत्तम कविता आहे बोध देणारी कविता आहे सांगणारी कविता आहे निसर्गाकडे मागणारी कविता आहे. खूपच छान मला प्रचंड आवडली. माझं मन थुई थुई नाचायला लागलं त्या मोरासारखं. पुढची कवयित्री आहे शब्दप्रभू नवोदित कवयित्री श्री दत्ता शिंदे अर्थात कवयित्री श्री आठवी तुकडी अ झाड. झाड आहे हिरवगार झाड आहे हिरवेगार वारा देते थंडगार. झाडाच्या सावलीत मी बसते झाड खुदकन झाडात हसते. झाड देते माया झाड देते छाया झाडावर भरते पक्ष्यांची शाळा. झाडाखाली सर्व मुले होतात गोळा. माझ्या मनात राहते माझ्या मनात राहते नेहमीच झाडाचे चित्र. माझ्या मनात राहते नेहमीच झाडाचे चित्र. चला मानूया सर्वांनी झाडाला आपले मित्र. चला मानूया सर्वांनी झाडांना आपले मित्र. वा कवयित्री श्री झाड तुला नेहमीच सावली देईल. झाड नेहमीच थंडगार सावली देईल आणि त्या सावलीमध्ये बरीच माणसं बसतील. खूप खूप छान शब्द प्रभू कवयित्री नवोदित कवयित्री आर्या सत्तम सत्यम भंडारे नववी तुकडी अ पुस्तक. पुस्तक शिकण्याचा मार्ग आहे. पुस्तकासारखा खरा मित्र नाही. पुस्तकामुळे ज्ञान मिळते. पुस्तकामुळे आपल्या जगण्याला अर्थ आहे. पुस्तक ज्ञानाचा मार्ग आहे. पुस्तक हाताला हातात घेण्याला कोणाला बंदी नाही. पुस्तक ज्ञानाचे मंदिर आहे. त्यामध्ये शिक्षकांचा सहवास आहे. पुस्तक हाती आल्याने आपल्याला जगण्याचा मार्ग मिळालाय. पुस्तकामुळे आपल्याला ध्येय मिळते. सूर्याच्या किरणाने जसे कोणी रोखू शकत नाही शिक्षण घेण्यासाठी तसे कोणी रोखू शकत नाही. पुस्तक ही ज्ञानाची मिसाळ आहे. मिसाळ आहे यात बंधुता खुशाल आहे. पुस्तक आपले जगणे आहे. पुस्तकाने आपले जीवन फाईन आहे. जीवनामुळे जीवनाला त्यामुळे शाईन आहे. वा तुझ्यामुळे आर्याम आर्या आहे. आर्या तुझ्यामुळे आर्या आहे. आर्याम तू खूपच उत्तम कविता लिहिण्याचं कार्य केले आहे. म्हणजे मला शेवटची ओळ खूप आवडली. पुस्तकाने आपले जीवन फाईन आहे. आपल्या जीवनाला त्यामुळे शाईन आहे. वा वा वा आर्या अप्रतिम खूपच छान. मी पुस्तकांवरचा कार्यक्रम करतो आणि तेव्हा नक्कीच तुझी कविता मी वाचून दाखवेन ऐकून दाखवेन सगळ्यांना. वळूया पुढच्या कवितेकडे. शब्दप्रभू नवोदित कवयित्री ईशा संतोष बहिरवाडे जिने सुद्धा दोन कविता पाठवल्या होत्या. ईशा लिहिते आठवी तुकडी अ मधून आंतरजाल. निसर्ग बिघडला आंतरजालाच्या पायी नभी दिसेना चिमणीताई. निसर्ग बिघडला आंतरजालाच्या पायी नभी दिसेना चिमणीताई. एक दिवस गेली घरट्यातली लाईट मोबाईल बघणाऱ्यांचं झालं फारच वाईट. घरातल्यांची तुकडी संवादाची तार जुळले जुळली गेली आंतरजालाशी घट्ट फार. डोकं घालून मोबाईल मध्ये लागला डोळ्यांना चष्मा हा बघ आंतरजालाचा खेळ कसला. शिकलेल्यांचं डोकं चालत नाही फार आंतरजालाचा उपयोग वाढलाय फार. कुठे जरी गेलं तरी घ्यायचं नाही डोक्याला ताण आपला आंतरजाल आहे ना महान. अभ्यास केला आंतरजालाचा वापर पैसे कमवला आंतरजालाचा वापर डोक्याला द्यायचं नाही जास्तची ताण. आता कशाला खाता सकाळी सकाळ सकाळ काजू आणि बदाम. आंतरजालाचा उपयोग टाळा पर्यावरण संरक्षण पाळा नाहीतर देईल नाहीतर येईल आंतरजालाचा करुणा. दादा लस घ्यायला तयार होईना लस घ्यायला तयार व्हाना. वा खूपच छान. म्हणजे मला प्रचंड आवडली ही कविता. आंतरजाल आणि वेगळा विचार मांडलायस तू बाळा. सुरुवात

की छान केलेस, निसर्ग बिघडला अंतर्जलाच्या पायी, नवी दिसेना चिमणा चिमणीताई, नवी दिसेना चिमणीताई। वा, म्हणजे अंतर्जलामुळे झालेले सगळेच दुष्परिणाम तू अतिशय सुंदर पद्धतीने तुझ्या कवितेमध्ये मांडलेस, तुझ्या कवितेमध्ये सांगितलेस, किती छान पद्धतीने तू कविता रचलीस, मला ही कविता प्रचंड आवडली। वळूया याच शाळेच्या पुढच्या कवितेकडे। कवयित्री, नवोदित कवयित्री मानसी दीपक थोरात, आठवी अ, आई। छोट्या घरातली मोठी हस्ती, तिच्या समोर शानबाग, तिच्या समोरच मस्ती। जन्माआधीच आमची 9 महिन्याची दोस्ती, छोट्या घरातली मोठी हस्ती। आई माझी चहा थंड करणारी बशी, तिचा हात माझी उशी। आई माझी चहा थंड करणारी बशी, तिचा हात माझी उशी। तिच्या ओल्या रुमालाने माझा ताप गेला, पण तिने तापात सुद्धा स्वयंपाक केला। माझी आई मी तिला त्रास दिला, तिने साफ माफ केलं, मी पसारा केला तिने साफ केलं। तिने घट्ट मारलेली मिठी, गायब होते भीती। किती सांगू कौतुक, कौतुक सांगू किती, किती कौतुक सांगू, कौतुक सांगू किती। आई माझी मानसी, शब्द प्रभू मानसी, नवोदित कवयित्री मानसी, रडवलंस तू मला, पाणवले माझे डोळे तुझी कविता ऐकून। आई माझी काय उपमा दिलेस, आई माझी चहा थंड करणारी बशी, तिचा हात माझी उशी। मला खात्री आहे तुझ्या आईला आता नक्कीच बशी आणि उशी दोन्ही वारंवार आठवतील, आणि पुढची ओळ अप्रतिम आहे। माझा ताप गेला, आईने तापात सुद्धा स्वयंपाक केला। आई काय काय घरासाठी करते, फार छान पद्धतीने तू कविता मांडलीस, फार छान पद्धतीने तू भाव मांडलेस, अप्रतिम अप्रतिम, खरंच छान। म्हणजे या फक्त कविता नाही आहेत, या कविता म्हणजे तुमचे भाव आहेत, तुमच्या शब्दांमधून प्रत्येक गोष्ट व्यक्त झाले, प्रत्येक गोष्ट तुम्ही सांगितले। तिने घट्ट मारलेली मिठी, गायब होते भीती। किती सुंदर, कौतुक सांगू किती, कौतुक सांगू किती। वा वा वा वा, खरंच शब्द प्रभू कवयित्री माधुरी, प्राचार्य माधुरी, तुम्ही घडवलं तो, तुम्ही घडवलं मुलींना, तुम्ही मुलींना घडवलं, आणि तुम्ही तुमच्या कविता पाठवून आर्ज जगदीशला रडवलं, आर्ज जगदीशला रडवलं। खूप खूप धन्यवाद। चला वळूया पुढच्या याच शाळेच्या कवितेकडे। कवयित्री, नवोदित कवयित्री कार्तिकी गणेश नेमाने, आठवी अ, मैत्री। मैत्री जीवनात अनमोल असते, मैत्री शिवाय जीवनात मज्जा नसते। मैत्री ही गप्पा गोष्टी मज्जा करण्यासाठी असते, मैत्री रुसवा फुगवा करण्यासाठी असते। मैत्री असते अनमोल, आपल्याला काही कळत तिचे मोल। मैत्री आहे जीवनात गोड, मैत्री असते जीवनात अनमोल। मैत्रीमध्ये नसते असते प्रेम, मैत्रीमध्ये असते माया। मैत्री असते जीवनात अनमोल, मैत्री शिवाय जीवनात मज्जा नसते। खरंच आहे, खरंच आहे। मैत्री मैत्री असते, मैत्री म्हणजे अविश्वासाला कात्री असते। मैत्री स्वच्छ निर्मळ निखळ झऱ्यासारखी असते। खरंच आहे, शब्द प्रभू कवयित्री कार्तिकी, अप्रतिम कविता। पुढच्या कवितेकडे वळूया, शेवटची कविता। पुढची कविता शेवटची नव्हे, पुढची याच शाळेची कविता आहे जी आपल्याला पाठवली आठवी अ मधून। शब्द प्रभू नवोदित कवयित्री समृद्धी सचिन पळसे, बाबा। बाबा म्हणजे काय, बाबा म्हणजे काय, बाबा म्हणजे काय। बाबांनी मला चालायला शिकवले, बाबांनी मला चालायला शिकवले, बाबांनी मला परिस्थिती नसताना शाळेत पाठवले। बाबा म्हणजे माझी छत्री, बाबांनी मला आधार दिला, बाबांनी मला बोट धरून शब्द वाचायला शिकवले। बाबांनी मला स्वतःच्या पायावर उभे राहायला शिकवले, बाबांनी मला नवी पुस्तके गोष्टीची पुस्तके वाचायचे शिकवले। वा, मला खूप गोष्ट आवडली यातली, ती म्हणजे बाबा म्हणजे माझी छत्री, बाबा म्हणजे माझी छत्री। खरंच बाबा म्हणजे छत्री असतात, बाबा म्हणजे छत्री का, कारण बाबा आपल्याला ऊन पावसापासून रक्षण करतात, ऊन पावसाळा म्हणजे संकटापासून रक्षण करतात। चला याच शाळेच्या पुढच्या कवितेकडे वळूया, जी कविता आपल्याला पाठवली आहे आपली, म्हणजेच विठ्ठल या नावाने लिहिणारी, शब्द प्रभू विठ्ठल या शीर्षकाकडे लिहिणारी, शब्द प्रभू कवयित्री तनिष्का अर्जुन डोईजड, सातवी अ, विठ्ठल। वाट पाहतो तुझी आता ये रे विठ्ठला, माय बाप या साऱ्या वैकुंठाचा तूच रे, मी आहे रे, मी आहे सांगणारा तूच रे, आमचे दुःख मिटवणारा पण तूच रे।

आज येते तुझ्याकडे विठ्ठला पाय वाट चालली पालखी हिरे, तुझ्या कीर्तनात रमायचे विठ्ठल विठ्ठल करत आयुष्य रंगवायचे, भक्तांना घे तुझ्या चरणाशी येऊन पंढरपुराशी आहे आसरे, वाट पाहतो तुझी आता ये रे विठ्ठला, वाट पाहतो आता तुझी ये रे विठ्ठला, हात ठेवणी कमरेवरी उभा आहे विठ्ठल माझा विठेवरी, क्षणाक्षणात कणाकणात या वातावरणात विठ्ठल आहे माझ्या सारा या जगात, विठ्ठल आहे माझा सारा या जगात। वा विठ्ठल म्हणजे आपलं महाराष्ट्राचं आराध्य दैवत, विठ्ठल म्हणजे एकादशी, विठ्ठल म्हणजे कार्तिकी एकादशी, विठ्ठल म्हणजे आषाढी एकादशी, मुखी हळूहळू चाला मुखी पायी हळूहळू चाला मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला, विठ्ठलाच्या नावाने संत एकत्र झाले, विठ्ठलाच्या नावाने अध्यात्म आपल्याला कळलं, आणि अशी कविता तू या वयात नेलीस सातवीमध्ये, तुला मानाचा मुद्रा खर द्यायलाच हवा। कवयत्री नवोदित कवयत्री तनिष्का, मला वाटत नाही या कवयत्री नवोदित आहेत, कारण या कवितांच्या या कवींच्या या कवयत्रींच्या रचना एकापेक्षा एक भारी आहेत। आणि आता अर्थातच शेवटच्या कवितेकडे वळूया, शेवटची कविता पाठवले कवयत्री नवोदित कवयत्री समृद्धी सचिन हिरणवाळे सातवी खेळ। खेळ खेळू गमतीचा, खेळ खेळू गमतीचा, खेळ आज संकीचा, कबड्डी खो खो खेळाचे प्रकार एवढेच नाहीत आहेत फार, एवढेच नाहीत आहेत फार, खेळाने आरोग्य होते छान जगात मिळतो मान, खेळाने होते आरोग्य छान जगात मिळतो मान, मनोरंजन होते सर्वांचे, वेळ असावे खेळण्याचे, वेळ असावे खेळण्याचे, वेळ असावे खेळण्याचे। वा शब्द प्रभू कवयत्री समृद्धी अप्रतिम कविता छान, म्हणजे खेळाचं महत्व आठ ओळींमध्ये तू अप्रतिम मुलायमपणे अगदी सहजपणे व्यक्त केलंस, मला वाटतं तुम्हाला तुम्हाला म्हणजेच शब्द प्रभू सौ माधुरी मगर काकडे तुम्हाला खूप खूप धन्यवाद दिले पाहिजेत, कारण तुम्ही भीमथडी शिक्षण संस्थेची श्रीमती विठाबाई चव्हाण कन्या माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय दौंड पुणे येथील 30 सुपरस्टार 30 यांच्या कविता गोळा केल्यात, त्या आमच्यापर्यंत पाठवल्यात, आम्ही धन्य झालो। तुम्हाला मानाचा मानाचा मुजरा उपक्रम घेत राहा, आणि अशाच प्रकारच्या उपक्रमातून मुलं शिकतील, मराठी टिकेल, मराठी टिकेल, आपण टिकू। पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि इथे आरजू जगदीश थांबतो, काही चुकलं माकलं असेल कुणात नाव घेत राहिलं असेल तर ते कवयत्री माधुरी यांच्यामुळे नव्हे आरजू जगदीशमुळे। पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद तुम्हा सर्व कवयत्रींना, मानाचा मानाचा मुद्रा धन्यवाद। ऐकत राहा पुणेरी आवाज, आनंदी राहा।

0: नमस्कार श्रोते हो, कसे आहात? आणि तुमचा आमचा आपुलकीचा जयाचा प्रश्न गाणी ऐकताय ना, ऐकायलाच हवी, कारण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेला कार्यक्रम ज्याचं नाव आहे स्वर संध्या, आणि हा कार्यक्रम तुम्ही ऐकता फक्त आणि फक्त पुणेरी आवाज FM बँड 107.8 मेगाहर्ट्झवर. आनंदी रहा, आनंद लुटा. श्रोतो, आज आपण सुरुवातीला जी ट्यून आपण ऐकली ती हिंदी चित्रपटामधल्या एका टायटल सॉंगची होती आणि त्या चित्रपटाचं नाव होतं मासूम. आणि या चित्रपटामध्ये टायटल ज्यावेळेला त्यावेळेला जी धून वापरली गेलेली आहे ती धून आम्ही तुम्हाला ऐकलेली आहे. आणि त्या धूनवरनं कदाचित तुमच्या लक्षात पण आलं असेल की आज स्मिताताईंकडनं आपण कोणत्या वाद्याच्या संदर्भातली माहिती जाणून घेणार आहोत. आजचा भाग सुरू करण्यापूर्वी जाणून घेऊयात की आज आपण कोणती गाणी ऐकणार आहोत. नंबर एका अभिनेत्रीला 1955 साली वर्षित झालेल्या एका चित्रपटासाठी त्यांच्या कारकिर्दीतला पहिला फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला होता, त्या अभिनेत्रीबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. नंबर दोन, 1964 साली वर्षित झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो 1934 सालच्या एका हिंदी कादंबरीवर आधारित होता आणि 1975 साली प्रदर्शित झालेला हिंदी चित्रपटामधला असे कोणते गाणे आहे जे एका ग्रीक गायकाच्या गाण्यावर आधारित आहे. असे अनेक प्रश्न अजूनही आहे श्रोते, पण वेळ न वाया घालवता आपण आजच्या भागाला सुरुवात करूया. तर श्रोते, आजचं वाद्य आहे सरोद. सरोद या वाद्याची माहिती देण्यासाठी डॉक्टर स्मिता सोनी यांचं तसेच तुमच्या सगळ्या श्रोत्यांचं मी स्वरसंध्या या मालिकेमध्ये मनपूर्वक स्वागत करतो.
1: धन्यवाद.
0: तर ताई, आज आपण जाणून घेणार आहोत सरोद या वाद्याबद्दल.
1: सर्व श्रोत्यांना नमस्कार आणि ऋषी, मला इथे बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे तंतुवाद्य, यांच्यामध्ये तारांचा वापर करून संगीत वाजवलं जातं. एक तारी, चार तारांचा तानपुरा, सरस्वतीच्या हातातली वीणा, सतार अशी अनेक वाद्य आहेत ज्यांच्या तारांचा वापर करून सुमधूर स्वरा

0: कव्वाली वाजवली जाते. तसंच सरोद हे पण हिंदुस्थानी शास्त्रीय वाद्यसंगीतातलं अगदी प्रमुख तंतुवाद्य आहे बरं का. सरोदची उत्पत्ती अफगाणी रुबाब किंवा रबाब या वाद्यातून झाली असावी असा समज आहे. सरोद याचा अर्थ फारसी भाषेत गाणे असाही होतो. वीणा, अफगाणी रुबाब आणि सुरश्रृंगार या वाद्यांचं हे संमिश्रण असावं असंही काही लोक मत मांडतात. दक्षिण भारतात स्वरगत नावाचं सरोदला मिळतं जुळतं असणारं एक वाद्य असतं, तर काही प्राचीन लेण्यांमधल्या कोरीव कामात सरोदसारखे वाद्य वाजवणारे कलाकार कोरलेले दिसतात. तसंच याज या तमिळ वाद्याशी पण हे मिळतं जुळतं आहे. ऋषी, अजून पुढे जाण्याआधी आपण श्रोत्यांना एखादं गाणं ऐकवूया.
1: नक्कीच ताई, आजच्या भागाची सुरुवात अतिशय सुरेख गाण्याने आपण करतोय. गणपती बाप्पाच्या गाण्याने आपण आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करतोय. श्रोते, आपल्या प्रत्येक मंगल कार्याची सुरुवात आपण कायम गणराजाच्या नावाने करत असतो, त्याला वंदन करून मग आपण शुभारंभ करतो. अशा मंगल प्रसंगी काही गाणी ही कायम आपल्या कानावर पडतात आणि ती आता इतकी सवयीची झाली आहेत की कुठल्याही शुभ प्रसंगी ती कानावर पडली नाहीत तर काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. असंच एक गीत हे आता आम्ही तुम्हाला ऐकणार आहोत. लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आजवर आपल्या कुठल्याही शुभ कार्यामध्ये हे गीत ऐकलं नाही असं झालं नाही. दिदींच्या आवाजाची किमयात ही आहे की कुठलाही मंगल प्रसंग त्यांच्या आवाजाने अजून सुंदर आणि आनंदी वाटू लागतो. अशा या यमन रागावर आधारित गीताला साल दिली आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. शब्द आहेत रा बा सोमायाजी यांचे. चला तर मग ऐकूयात हे मराठी गीत. गाण्याचे बोल आहेत तुझं मागतो मी आता.

0: अधिक प्रचलित असावीत. सरोनला असतात मुख्य चार तारा आणि चार जास्तीच्या तारा, तसंच दोन चिकारी आणि 15 तर्फेच्या तारा असतात. तारा छेडण्यासाठी नारळाच्या करवंटीचा जव्वा वापरला जातो. हे वापरताना बोटे आणि नखे हे वापरले जातात आणि तारेला विशिष्टपणे वेगवेगळा जोर लावून सूर काढले जातात. तसं हे वाजवायला जरा कठीणच वाद्य आहे बर का, आणि त्यामुळे आपल्याला जास्त करून हे प्रमुख वाद्य असं म्हणून अगदी सरोदमध्ये ज्यांनी डेडिकेटेडली काम केलंय तर अशा कलाकारांकडूनच जास्त आपल्याला ऐकायला मिळतात.
1: आता तुम्ही जे काही बोलले त्याच्यावरनं मला असं वाटलं की सरोद हे वाद्य शास्त्रीय संगीताचा जास्त वापरलं गेलं आहे किंवा भावसंगीतचा कमी वापरलं गेलं आहे, हे खरं आहे का?
0: ऋषी, तुझं ऑब्झर्वेशन बऱ्यापैकी खरं आहे. सरोदचा वापर शास्त्रीय संगीतात प्रमुख म्हणजे सोलो वादनात जितका झालाय ना तितक्या प्रमाणात भावसंगीतात दिसत नाही. पण अनेक मोठे सिनेसंगीत दिग्दर्शक सरोदचा वापर बॅकग्राऊंड म्युझिकला म्हणून भरपूर करतात बरं का, तसंच गाण्यांच्या साथीलाही करतात. जुन्या पिढीतले प्रख्यात संगीत दिग्दर्शक रोशन यांनी सरोदची तालीम घेतली होती अल्लाउद्दीन खान यांच्याकडनं. पुढच्या पिढीतले सरोदवादक अली अकबर खान यांच्याकडून तालीम घेतली होती पंचमदा म्हणजेच आर डी बर्मन यांनी. त्यांच्या पुढच्या पिढीतले आशिष खान यांच्या सरोदवादनातून पंचमदा यांनी अनेक सिनेमांना संगीतमय केलं आहे. पंचमदा यांचे गुरु उस्ताद अली अकबर खान यांनी वाजवलेलं एक गाणं आपण श्रोत्यांना ऐकवूया आणि पुढे जाऊया.
1: आता वेळ झालेली आहे आपल्या आजच्या भागाचं दुसरं गाणं ऐकायची. श्रोता, एका अभिनेत्रीला 1955 साली प्रसिद्ध झालेल्या चित्रपटासाठी त्यांच्या कारकिर्दीतला पहिला वेळेला फिल्म पुरस्कार मिळाला होता, त्या संदर्भात मी तुम्हाला सांगणार आहे. श्रोता, 1955 साली एक हिंदी चित्रपट प्रसिद्ध झाला होता, त्याचे नाव होते सीमा. ह्या चित्रपटामध्ये बलराज सहानी आणि नूतन यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाच्या अभिनयासाठी अभिनेत्री नूतन यांना त्यांच्या कारकिर्दीतला पहिला वहिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. यांच्यावर चित्रित केलेले गाणे आपण आता ऐकणार आहोत. या गाण्याचे संगीतकार आहेत शंकर जयकिशन, गीतकार आहेत हसरत जयपुरी आणि स्वरसाज चढवला आहे लता मंगेशकर यांनी. आणि मगाशी त्यांनी सांगितल्याप्रमाणे याचे ओरिजिनल सरोद वादक अली अकबर खान. चला तर मग ऐकूयात सीमा चित्रपटामधलं हे पुढचं गीत.

0: राग भैरवीतली ही रचना समयचक्रानुसार हिला सदा सुखदायिनी असं म्हणतात बरं का. दिवसाच्या कोणत्याही वेळेला भैरवी सुमधूरच वाटते आणि प्रेम, भक्ती, व्याकुळता अशा अनेक भावना या रागात उत्कटपणे व्यक्त करता येतात. म्युझिक थेरपीमध्ये थेरपिस्ट आपल्या क्लायंटच्या कोंडलेल्या भावना मोकळ्या करायला मदत करत असतो ना, तेव्हा या भैरवी रागाचा आणि सरोद या वाद्याचा भरपूर उपयोग केला जातो बरं का.
1: तर तुम्ही म्हणला होतात की आर डी बर्मन यांनी सरोदची तालीम घेतली होती बरोबर.
0: हो,
1: तर त्यांनी त्यांच्या गाण्यामध्ये सरोदचा वापर कुठे केलाय का?
0: अगदी भरपूर केलाय. पंडिता झरीन दारूवाला, उस्ताद आशिष खान यांचा समावेश पंचमदांच्या सिनेमात हमखास असायचा. एखाद्या प्रसंगातील भावना व्यक्त करत असताना मागे बॅकग्राऊंडला सरोद वादन ऐकू येतं बरं का. झरीन दारूवाला शर्मा या थोर कलाकार आर डी बर्मन, शंकर जयकिशन, रोशन यांच्या अनेक सिनेमात पार्श्वसंगीतात सरोद वादन करत असत. सुरुवातीला आपण जो सरोदचा तुकडा ऐकला ना, तोही झरीन दारूवालांनीच वाजवला होतं. हे गाणं होतं जुन्या मासूम चित्रपटातलं. ऋषी तू ते सांगितलंच होतं श्रोत्यांना की टायटल सॉन्ग होतं ते. तसंच आम्रपाली याच्यातलं सुनील दत्त आणि वैजंतीमाला यांच्यावर चित्रित केलेलं तडप ये दिन रात की आठवतंय. किंवा लव्ह इन टोकियो मधलं जॉय मुखर्जी आणि आशा पारेख यांच्यावर चित्रित केलेलं कोई मतवाला आया मेरे द्वारे. किंवा तिसरी कसम मधलं राज कपूर आणि वहीदा रेहमान यांच्यावर चित्रित केलेलं सजनवा बैरी हो गए हमार. तसंच चित्रलेखामधलं मनरे तुका हे धीर न धरे ही त्यांची काही प्रसिद्ध गाणी आहेत. ऋषी यातलं एखादं गाणं ऐकवायचं का श्रोत्यांना?
1: नक्कीच. पुढचं गाणं त्याच संदर्भातलं आपण घेतलेलं आहे, कार्यक्रमातलं तिसरं गाणं. स्वतः 1964 साली प्रसिद्ध झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो 1934 सालच्या एका हिंदी कादंबरीवर आधारित होता? स्वतः 1964 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते चित्ररेखा. हा चित्रपट भगवती चरण वर्मा यांच्या 1934 सालच्या चित्रलेखा या हिंदी कादंबरीवर आधारित होता. हा चित्रपट दोन गाण्यांसाठी प्रसिद्ध होता, त्यापैकी एक गाणं आता आपण ऐकणार आहोत आणि दुसरे गाणे होते संसार से भाग फिरते हो. आता आपण जे गाणे ऐकणार आहोत ते एक विचारशील गाणे आहे जे चांगले आणि वाईट सोडण्याबद्दल जीवनाचे सार सांगते. 2010 साली आउटलुक इंडिया मासिकाने 30 भारतीय आघाडीच्या संगीतकार, गीतकार आणि गायकांना त्यांच्या सर्वकालीन आवडत्या हिंदी गाण्यांची नावे सांगण्यास सांगितले होते. टॉप 20 गाण्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आणि जे गाणे आता आपण ऐकणार आहोत ते गाणे त्या यादीमध्ये टॉपवर होते. गाण्याचे बोल आहेत

0: वा, राग यमनवर आधारलेलं हे गाणं होतं. संगीत क्षेत्रातला हा सर्वात प्रसिद्ध राग असंही म्हणायला हरकत नाही. तसा यमन हा रात्रीचा राग, पण तो इतका गोड आणि व्हर्सेटाईल आहे ना. या रागात प्रेम, भक्ती, दुःखाने कळवळलेल्या माणसाच्या भावना अशा अनेक गोष्टी सहजपणे व्यक्त केलेल्या सापडतात. मग अशी आपण ऐकलं होतं ना, तुझं मागतो मी आता, ते पण यमनमधलंच होतं. आणि यमन रागातलं अजून एक प्रसिद्ध गाणं आहे जे आर डी बर्मन यांचं आहे आणि त्यात सरोदचा भरपूर वापर केलाय, नाम गुम जाएगा. तर ऐकूया श्रोत्यांनो, यमन रागातलं आणि भरपूर सरोद वापरलेलं अजून एक गीत.
1: श्रोतो, ताईंनी सांगितलंच आहे की आता पुढचं गाणं कोणतं आम्ही तुम्हाला ऐकणार. हे जे गाणं आहे हे प्रत्येक जो कोणी ऍक्टर असेल किंवा अभिनेत्री असेल किंवा रेडिओ जॉकी असतील त्यांना अतिशय महत्वाचं असणारं गाणं असं म्हणलं तर मी वागो ठरणार नाही. आवाजाच्या दुनियामध्ये काम करणारे कोणतेही लोक असतो त्यांना महत्वाचा जो भाग असतो तो म्हणजे आवाज. आणि या गाण्यामध्ये सुद्धा लता दिदींनी अतिशय सुरेख म्हणलेलं आहे, मेरी आवाज ही पहचान आहे. तर हे गाणं तुमच्या सगळ्यांना आज डेडिकेट करतोय. चला तर मग ऐकूयात किनारा या चित्रपटामधलं गीत. गाण्याचे बोल आहेत, नाम गुम जाएगा.

0: काही मला अजून एक गोष्ट अशी आठवली त्याच्यामध्ये की अलीकडच्या काळात म्हणजेच 2015 साली पिकू हा एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याच्यामध्ये सुद्धा सोरत वरती आधारित एक थीम सॉन्ग आहे, धून आहे, ती कोणी वाजवली आणि कोणत्या रागावर आधारित आहे जरा तुम्ही श्रोत्यांना सांगाल का?
1: हो, ही थीम किंवा धून जी वाजवली आहे ती आहे प्रत्युष बॅनर्जी या प्रसिद्ध कलाकारांनी वाजवलेली आणि

0: श्रोतो अशीच स्रोत या वाद्याविषयीची अधिक माहिती आणि अजून जुनी हिंदी मराठी गाणी आपण ऐकणारच आहोत, परंतु एका क्षणभर विश्रांतीनंतर. श्रोतो तुम्ही कुठेही जाऊ नका, आम्ही असे गेलो असे आलो. ऐकत रहा पुणेरी आवाज FM बँड 107.8 MHz. आनंदी रहा, आनंद लुटा.
1: आइए आइए, दरवाजे पे क्यों खड़े हैं? अंदर आइए. ये घर है मुस्कुराहट का, यहाँ बसती है खुशियाँ. ये है पुणेरी आवाज 107.8. खुश रहो, खुशियाँ बांटो.
0: श्रोतो क्षणभर विश्रांती नंतर मी आरजे ऋषी आणि
1: डॉक्टर स्मिता सोवनी
0: तुमचे सगळ्यांचे स्वरसंध्या या मालिकेमध्ये पुनश्च स्वागत करतो. हा कार्यक्रम तुम्ही ऐकत आहात फक्त आणि फक्त पुणेरी आवाज FM बँड 107.8 MHz. आनंदी रहा, आनंद लुटा. ताई तुम्ही बोलत असताना बरेच जे मोठे कलाकार आहेत जे सरोद वाजवतात त्याच्याबद्दल नावे कळली आहेत, तर श्रोत्यांना आणखीन कोण मोठे कलाकार आहेत त्याच्याबद्दल थोडीशी माहिती तुम्ही द्याल का?
1: उस्ताद अमजद अली खान आणि त्यांचे सुपुत्र अमान आणि अयान अली बंगश यांचं नाव घेतल्याशिवाय सरोदचा एपिसोड आपण पूर्ण झाला असं समजूच शकत नाही. ते महान कलाकार तर आहेतच आणि त्यांनी सध्याच्या पिढीला दोन पिढ्यांमागचा एकला चलो रे या रवींद्रनाथ टागोर यांच्या गीताची सरोदमधून ओळख करून दिली. ही त्यांची अगदी विशेषताच म्हणायला लागेल. तसंच बुद्धदेव दास गुप्ता, ब्रिजनारायण, अभिषेक लाहिरी, विश्वजीत रॉय चौधरी अशी बरीच नावं सांगता येतील जे उत्तम सरोदवादक आहेत, पण त्यांनी बॉलिवूडमध्ये मात्र उपस्थिती लावलेली दिसत नाही बरं का?
0: काही मला आता तुम्ही बोलत असताना मला एकदम पटकन असं आठवलं की ओंकार स्वरूपा हे जे गाणं आहे त्या गाण्यांमध्ये सुद्धा सुराचा वापर केलेला आहे ना?
1: हो हो हो, बरोबर आहे. ऐकवायचं का ते गाणं?
0: हो श्रोतो, काही गाणी ही खरंच आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग होऊन जातात. कुठेही कुठल्याही प्रसंगात काही गाणी आणि आवाज कायम आपल्या कानावर पडत असतात. असाच एक आवाज म्हणजे सुरेश वाडकर. अनेक मराठी हिंदी चित्रपट आणि भावगीतातून आपल्याला सगळ्यांच्या घराघरात पोहोचलेला हा आवाज कायम आपल्याला भुरळ पाडतो. आता सुरेश वाडकर म्हटलं की काही गाणी ही आवर्जून आठवतात. त्यातलंच एक गीत म्हणजेच संत एकनाथांनी लिहिलेलं आणि श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं गीत ऐकणार आहोत. आजही कुठल्याही मंगलप्रसंगी हे गाणं आपण आठवणीने लावून मग कार्याची सुरुवात करतो. बैरागी भैरव रागाची संत पण मनमोहक चाल आणि सुरेश वाडकर यांचा आवाज यामुळे कधीही हे गाणं ऐकताना आपल्याला एक शांतता आणि प्रसन्नता जाणवते. चला तर मग ऐकूयात हे सुरेख मराठी गीत ओंकार स्वरूपा.

0: ताई तुम्ही आतापर्यंत सरोद या वाद्याच्या संदर्भात खूप छान रीतीने माहिती लोकांपर्यंत पोहोचली, पण आता कार्यक्रमाच्या उत्तरार्धाकडे आपण आलेलो आहोत। तर आपण म्हटल्याप्रमाणे सरोद हे वाद्य म्युझिक थेरपीच्या पंडपवीनी कशा पद्धतीने वापरलं जातं त्याच्याबद्दल तुम्ही जरा श्रोत्यांना सांगाल का?
1: मागच्या भागात आपण हा मुद्दा समजून घेतलाय की म्युझिक थेरपीमध्ये क्लायंटची हिस्ट्री, त्यांची आवडती वाद्य, गायक वादक यांची आधी माहिती करून घेतली जाते, तसंच त्यांच्या मानसिक अवस्थेची पण माहिती करून घेतली जाते, कारण बरेच आजार हे ताण तणावातून निर्माण होणारे असतात ना। तर हा ताण हलका करायला क्लायंटला संगीत ऐकणं, वाजवणं आणि स्वतः म्हणणं यातलं जे काही आवडेल ते करायला मुभा असते। ज्यांना सरोद आवडतं त्यांना थेरपीसाठी खूप पर्याय उपलब्ध आहेत। हे वाजवायला शिकण्याची इच्छा मात्र फारच क्वचित क्लायंट्स दाखवतात बरं का, कारण ते वाजवायला थोडंसं कठीण असं वाद्य आहे, पण ऐकण्याच्या दृष्टीने रागदारी वगैरे शास्त्रीय संगीत तसंच सुगम संगीत, बॉलिवूड, वेस्टर्न असे सगळे पर्याय उपलब्ध आहेत। क्लायंटच्या चॉईसनुसार शिकायला, वाजवायला, त्यासोबतच गुणगुणायला आणि व्यक्त व्हायला असंख्य ऑप्शन्स आहेत। उस्ताद अली अकबर खान यांनी जॉर्ज हॅरिसन, बॉब डिलॅन, एरिक क्लॅप्टन आणि रिंगो स्टार यांच्याबरोबर शास्त्रीय आणि वेस्टर्न संगीताची फ्युजन करून पूर्व पश्चिम या दोन्ही देशांमधल्या संगीतप्रेमींना आकर्षित केलं आणि तरुण मुलांना हे सरोद आणि सरोदची फ्युजन नक्कीच आवडायला लागली। अमेरिकेतली वॅन पॅरिस यांनी पण सरोदवर भक्ती संगीत गाऊन तिकडच्या श्रोत्यांना ऐकायला भरपूर पर्याय उपलब्ध करून दिले। ऋषी, पुढे जाण्यापूर्वी आता एखादं गाणं ऐकवूया का श्रोत्यांना?
0: नक्कीच श्रोतो, आता वेगळ्या मूडचं गाणं तुम्हाला ऐकवतो।
2: श्रोतो, 1975 साली एक चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते शोले। आता आपण जे गाणे ऐकणार आहोत ते ग्रीक गायक डेमिस रुसोस यांच्या से यू लव मी या गाण्यावर आधारित आहे। तर त्याची एक छोटीशी झलक आधी आपण ऐकूयात, त्यानंतर शोले या चित्रपटामधलं मेहबूबा मेहबूबा हे गाणं आपण ऐकणार आहोत।

0: वा, याच्यात जलाल आगा यांच्या हातात दिसतं ना, हे अरबी देशांमधून किंवा मध्य पूर्वेच्या देशांमधून आलेल्या एका सरोदचा प्रकार आहे बर का। तर त्या रबाब किंवा रेबाब या वाद्यातूनच पुढे सरोद विकसित झाला असावं जे शास्त्रीय संगीतात वापरतात असा एक अंदाज व्यक्त केला जातो। मेहबूबा मेहबूबा हे गाणं आहे ना, थोडस खोडसाळ भावना व्यक्त करतं बर का। आणि खरं सांगायचं तर माणसामध्ये या खोडसाळ भावना, थोडीसा उच्चृंखलपणा हा असतोच, आणि त्या भावना व्यक्त करायला हे गाणं अगदी छान आहे। आणि सरोदवर अजूनही बरेच मूड पकडलेले सांगता येतील बर का, जसं की गुड्डी चित्रपटातलं बोले रे पपिहारा, याच्यामध्ये प्रियकराला भेटण्यासाठी व्याकुळ झालेली प्रेयसी ही तिच्या मनातल्या कोवळ्या भावना व्यक्त करते। राग मल्हारमध्ये गायलेल्या त्या गाण्यात सरोदचा वापर बरसत्या धारा आणि उचंबळून आलेल्या भावना यांना व्यक्त करण्यासाठी केलाय। विरहानी व्याकुळता येत असेल तरी प्रेम पण वाढतं, नाही का।
1: श्रोतो आता वेळ झालेली आपलं पुढचं गाणं ऐकायची। 1971 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते गुड्डी। हा चित्रपट जया भादुरी म्हणजेच जया बच्चन यांचा करिअर बनवणारा चित्रपट होता, ज्यामध्ये त्यांनी एका शाळकरी मुलीची भूमिका केली होती। ह्या चित्रपटामधून एका गायिकेने हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण केले होते। त्याच गायिकेने गायलेले जया भादुरी आणि समित भांजा यांच्यावर चित्रित केलेलं हे गाणं आता आपण ऐकणार आहोत। स्वरसाध सरवलेला आहे वाणी जयराम यांनी, गाण्याचे बोल आहेत बोले रे पपिहरा। चला तर मग ऐकूया गुड्डी या चित्रपटामधलं हे पुढचं गीत।

0: आता आपण विरह प्रेम आणि व्याकुळता असं एक गाणं ऐकलं. श्रोते हो, एखाद्या व्यक्तीला असा अनुभव असतो, एखादी आठवण अशी टोचत असते की अगदी कोणाला काही बोलावं अशी इच्छा राहत नाही, कोणाकडून काही मदत घ्यावी असंही वाटत नाही, कोणाकडून अपेक्षाही नाही की मला समजून घ्या. कुठेतरी एकट्याने आपलं असह्य दुःख सोसावं इतकी दुःखाची व्याप्ती असते. अशा तीव्र भावना एका गाण्यात व्यक्त होत आहेत बघा. गीताचे बोल आहेत, मुझे तुमसे कुछ भी न चाहिए, मुझे तुमसे कुछ भी न चाहिए, मुझे मेरे हाल पे छोड़ दो, मेरा दिल अगर कोई दिल नहीं, उसे मेरे सामने तोड़ दो, मुझे तुमसे कुछ भी न चाहिए. अति कोमल अशा राग दरबारी या रागात हे गाणं बांधलेलं आहे. राज कपूर आणि नूतन यांच्यावर चित्रित केलंय. मुझे तुमसे कुछ भी न चाहिए.
1: श्रोतो, गाण्याचा उल्लेख त्यांनी केला, ते गाणे 1959 साली प्रदर्शित झालेल्या कन्हैया या चित्रपटामधले असून त्याचे संगीतकार आहेत शंकर जयकिशन आणि गायले आहे मुकेश यांनी. चला तर मग ऐकूयात हे पुढचे गीत. गाण्याचे बोल आहेत, मुझे तुमसे कुछ भी ना चाहिए.

अगदी दुःख असह्य होऊन निघून चाललेल्या जीवाची अतिशय योग्य शब्दात समजूत घालणारे, थोडक्यात काय तर प्रॅक्टिकल होण्याचा मार्ग दाखवणारं हे गीत. दुःख कुरवाळत बसणं, नैराश्यात जाणं, आत्महत्या किंवा घर सोडून जाण्याचा विचार करणं, अशा मनस्थितीत असलेल्यांना हे गीत पुन्हा उमेद देतं.

0: عبداہد، چھوڑ دے ساری دنیا کسی کے لیے، یہ مناسب نہیں آدمی کے لیے۔ پیار سے بھی ضروری کئی کام ہے، پیار سب کچھ نہیں زندگی کے لیے۔ کہ ارے مانسا، فقط پریم آنی پریم کرنے ساتھیس تو جنملاس کی کائے، یہاتس تجا آیوشیہ چی سفلتا ہے۔ پریماچا پلی کڑے جاؤن کتی گوشتی تو یا سماجا ساتھی کرو شکتوس، پونہ ایک دا امید دھر اُبھا رہا آنی جھوکون دے یشاچا مارگاور سوتالا۔
1: واہ تائی، تمہیں آج اتیشے پوزیٹیو اپروچ شروتانا دلیلا آہات، آنی سروت یا وادگا سندربت کب چھان مائتی سانگی پیلی آئے۔ آنی شروتو، तुम्हाला आमच्या कार्यक्रमाबद्दलच्या काही प्रतिक्रिया द्यायच्या असतील तर तुम्ही आमच्याशी जरूर संपर्क करू शकता। त्यासाठी मी तुम्हाला आमचा भ्रमणध्वनी क्रमांक देतोय। भ्रमणध्वनी क्रमांक आहे 7414999185। पुन्हा एकदा मोबाईल क्रमांक तुम्हाला सांगतो 7414999185। या नंबरवरती तुम्ही एक प्रतिक्रिया पण पाठवू शकणार आहात। चांगली प्रतिक्रिया वाटली तर ती आम्ही आमच्या पुढच्या भागांमध्ये कार्यक्रमामधनं आम्ही ती तुम्हाला नक्कीच ऐकू।
2: बघता बघता आपल्याकडे वेळ संपत आली, त्यामुळे मी शेवटच्या गाण्याकडे तुम्हाला आता घेऊन चाललेलो आहे। 1968 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते सरस्वती चंद्र। हा चित्रपट गोवर्धन राम माधवराम त्रिपाठी यांच्या सरस्वती चंद्र या गुजराती कादंबरीवर आधारित होता। आता आपण जे गाणे ऐकणार आहोत त्याचे संगीतकार आहेत कल्याणजी आनंदजी आणि गीतकार आहेत हिंदीवर स्वरसाज चढवलेला आहे स्वरसम्राज्ञी लता मंगेशकरांनी। गाण्याचे बोल आहेत
0: छोड दे सारी दुनिया किसी के लिए।
2: श्रोतो, अशाच एका नवीन वाद्याचं आणि जुन्या हिंदी मराठी गाण्यांचं पुढच्या भागात आपण भेटणार आहोत। तोपर्यंत मला म्हणजेच आरजे ऋषीला आणि
0: डॉक्टर स्मिता सोहनी
2: यांना निरोप द्या। धन्यवाद। ऐकत रहा पुणेरी आवाज FM बँड 107.8 मेगाहर्ट्झ। आनंदी रहा, आनंद लुटा।

नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. मी स्मिता जयकर, आनंदी रहा, आनंदवाणी.

0: हम सब मिलकर उठाएंगे।
1: जरूर।
0: अच्छा अब मैं चलती हूँ पुराना स्तंभ जी, थैंक यू, बाय बाय।
2: बाय बाय मनु।
0: पुराने स्तंभ जी का बेहद धन्यवाद। चलिए अब अपने एक्सपर्ट जी से भी सुनते हैं बाल गंगाधर तिलक जी के लिए कुछ अन्य विशेष बातें।
3: सुनीता अरविंद भोसले आपल्या बरोबर आहे आणि लोकमान्य टिळक यांच्या बद्दल ते माहिती देत आहे। तर लोकमान्य टिळक आपण जेव्हा विचार करतो त्यांच्याबद्दल, इतिहास त्यांनी घडवलाय आपल्या समोर आहे, जे पण आपण वाचन करतो किंवा बघतो त्याच्या बरोबर असं काही गोष्टी आहेत ज्या लोकांना अजून माहिती नाही लोकमान्य टिळकांबद्दल, त्या विषयाबद्दल सांगा।
4: लोकमान्य टिळकांनी फक्त पत्रकारिता किंवा समाज सुधारणेसाठी इंग्रजांबरोबर जसा लढा दिला तसंच लोकांना संघटित करण्यासाठी त्यांनी 1893 साली सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केले आणि 1895 सालापासून त्यांनी शिवजयंती हे उत्सव सुरू केलेले आहेत। तसंच लोकमान्य टिळकांनी शिक्षण क्षेत्रातही कार्य केलेलं आहे। ते लहानपणापासूनच तल्लख बुद्धीचे असल्यामुळे त्यांचं सगळं शिक्षण पुण्यामध्ये झालेलं आहे। पुण्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेच्या कार्यामध्ये ते आगरकर चिपळूणकर यांच्याबरोबर ते कार्यरत होते। तसेच फर्ग्युसन महाविद्यालयाच्या स्थापनेमध्ये पण त्यांनी हातभार लावलेला आहे। तसंच मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेतही त्यांनी हातभार लावलेला आहे। म्हणजे समाज सुधारणेच्या कार्यामध्ये आणि शिक्षणाच्या कार्यामध्येही त्यांनी मोलाचा सहभाग घेतलेला आहे।
3: इतिहास बरोबर लोकमान्य टिळकांनी जे कार्य केले किंवा त्यांचे जे वैशिष्ट्य आहे जे लोकांपर्यंत पोहोचले नाही त्याच्याबद्दल।
4: लोकमान्य टिळक हे एक सामान्यांचे नेते होते। लोकमान्य टिळकांनी होमरूल लीग या संस्थेची स्थापना केली होती आणि या संस्थेचं कार्यच होतं की स्वराज्य प्राप्ती हे त्या संस्थेचं ध्येय होतं। तसंच त्यांनी एक त्रिकूट त्या काळामध्ये ओळखलं जात होतं, लाल बाल आणि पाल। या लाल म्हणजे लाला लजपतराय, बाल म्हणजे बाल गंगाधर टिळक आणि पाल म्हणजे बिपिनचंद्र पाल। हे तिन्ही नेते जहाल विचारांचे होते की भारताला पहिल्यांदा स्वातंत्र्य मिळालं पाहिजे आणि त्याच्यामध्ये भारतातील समाजामध्ये आपण सुधारणा घडवू शकतो या विचारांनी हे नेते प्रेरित होते आणि त्याच दृष्टीने ते कार्यही करत होते। तसंच लोकमान्य टिळक जे होते त्यांचे अनेक लेख त्यांच्या केसरी या वर्तमानपत्रातून आणि मराठा या वृत्तपत्रामधून आलेले आहेत। 1881 ते 1920 या 40 वर्षाच्या काळात त्यांचे 513 अग्रलेख लिहिले आहेत। त्याच्यामधले काही तुम्हाला मला असे सांगावेसे वाटतात, सरकारचे डोके ठिकाणावर आहे का, उजाडले पण सूर्य कुठे आहे, टिळक सुटले पुढे काय, प्रिन्सिपॉल शिशुपॉल की पशुपॉल, तोंड्याचे आचक हे आमचे गुरुच नव्हेत बादशाह ब्राह्मण झाले, अशा प्रकारचे अनेक लेख त्यांनी वर्तमानपत्रांमधून लिहिलेले आहेत। आणि या वर्तमानपत्रातून लिहिलेल्या लेखांमुळे त्यांनी जनतेचा स्वातंत्र्य चळवळीसाठी जनतेला त्यांनी उद्युक्त तर केलेच, शिवाय सामाजिक परिवर्तन करून जनजागृतीचं महत्वाचं कार्य त्यांनी केलेलं आहे।
3: सुनीता अरविंद भोसले फार फार धन्यवाद लोकमान्य टिळकाबद्दल, तुम्ही एवढी सुंदर माहिती आपल्याला दिला,
4: धन्यवाद।
0: सुना ना आपने और सुन के मजा भी आया ना, कितना कुछ सीखने को मिलता है जब हम इसी मिट्टी से जन्मे यानी भारत माँ के सपूतों की कहानी सुनते हैं। मैं हूँ मनु और दोस्तों मैं आपसे बात कर रही हूँ बाल गंगाधर तिलक जी के बारे में, जिनकी कहानी आपने सुनी। सुनकर मुझे तो बहुत मजा आया, सभी बातें खास थी। उन्होंने इतने सारे कार्य साथ साथ किए, चाहे वो अखबार चलाना हो, चाहे कॉलेज और स्कूल में पढ़ाना हो, सभी कार्य वे साथ साथ करते रहे। मैं सोच रही थी उसका टाइम मैनेजमेंट और विल पावर कितनी स्ट्रांग होगी, जो करना है वो करना ही है। और दिन में वही 24 घंटे सभी के पास होते हैं। आज अगर हम लोग देखें तो कभी कभी एक कार्य करना होता है तो दूसरे को फिर वेट करना पड़ता है, लगता है ये सब चीजें हम साथ में कैसे कर सकते हैं। जैसे अगर जॉब कर रहे हैं तो साथ में अगर पढ़ाई करनी है तो मुश्किल लगती है, या पढ़ाई के साथ साथ कुछ घर का काम करना है तो मुश्किल लगता है। लेकिन अगर टाइम मैनेजमेंट अच्छा हो और विल पावर स्ट्रांग हो तो हम क्या नहीं कर सकते दोस्तों। ये मैंने सीखा आज बाल गंगाधर तिलक जी से, वो वैल्यूज और वो एथिक्स जो उस समय मौजूद थे हमें आज भी अपने जीवन में लेके आने हैं दोस्तों, ताकि हम भी अपने जीवन को सफल बना सके। मैं लूंगी आपसे इजाजत और फिर मिलूंगी पुराने स्तंभ जी के साथ नई कहानी में। सुनते रहिए रेडियो पुणेरी आवाज 107.8। खुश रहो खुश।

0: Bato.
1: नमस्कार, मी वर्षा उसगावकर. तुम्ही ऐकता आहात पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदित रहा आणि नेहमी सगळ्यांना आनंदित ठेवा.

गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यानपिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपला पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद घ्या.

0: मित्रांशिवाय आयुष्य अपूर्णच. हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर
1: करायचं.
0: जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
2: लकडी की काठी, काठी पे घोडा.
0: मनात पीठ वाजल्या की शरीर आपोआप फिरकतं. त्याचसोबत
3: गावाची आठवण, मातीचा सुगंध.
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
1: पहला नशा, पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणे आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद घ्या।

0: नमस्कार मित्रांनो, आज प्रकाश वसंत सर आपल्याला नरेंद्रनाथ यांची जीवन गाथा सांगणार आहे, ज्यांना आपण स्वामी विवेकानंद या नावाने ओळखतो। तर त्यांचे जीवन चरित्र आणि त्यांच्या जीवनाचे बालपणीचे बरेच प्रसंग जे आपण कधीच ऐकले नसेल असे बालपणाचे निरनिराळे व रोचक प्रसंग प्रकाश सर आपणास सांगणार आहेत। तरी आपण ते शांत चित्ताने ऐकून घ्यावेत आणि जे प्रसंग आपणास आवडतील ते तुम्ही आम्हाला SMS द्वारे या नंबरवर पाठवा। नंबर आहे 7219193 आणि पुढच्या भागात तुमचे SMS नावासहित वाचले जातील। रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। धन्यवाद।
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। आनंदी रहा, आनंद लुटा। आणि मी प्रकाश वसंत फासे, मला भावलेले स्वामी विवेकानंद एक जीवन प्रवास। या प्रवासात आपण त्यांनी भारताची परिक्रमा प्रचा विशाल खडकावर 3 दिवस 3 रात्र आणि त्यानंतर गुरुचा मिळालेला आशीर्वाद आज त्याच ठिकाणी विवेकानंद स्मारक भव्यपणे विवेकानंदाच्या कार्याची कर्तृत्वाची साक्ष देत उभा आहे आणि हजारोच्या संख्येने रोज तिथे भाविक यात्रेकरू भक्तिभावाने येत आहेत आणि आपला माथा टेकवत आहेत। तर मी त्या भागात असं म्हटलं होतं मायबाप श्रोते हो की आपण संन्यासी झालो आहोत की नाही आणि खरंच सक्षम आहोत की नाही याची चाचणी त्यांनी कशी घेतली तो प्रसंग बघा। गुरुचा आदेश, विचाराचं मंथन सुरू, परिपूर्ण संन्यासी झालोय की नाही याची चाचपणी फार पूर्वीपासूनच ते घेत होते। परिक्रमेला निघण्यापूर्वी ते एका वकिलाकडे एका मित्रासमोर काम करत होते। असंच एकदा त्यांचा स्नेही भूपेंद्र दत्त याच्या शब्दात हा प्रसंग ऐका आणि बघा की संन्यासी होणं सोपं नाहीये। घातले बगवे कपडे, लावला टिळा, गळ्यात रुद्राक्षाची माळ घातली, रामनामाचा जप सुरू केला, हरिओम हरिओम म्हटलं, राधे कृष्ण हरी म्हटलं की

करण्याशी झाला इतकं सोपं नाहीये ते. दोन्ही मित्र एका वकिलाच्या कार्यालयात एकत्र काम करीत होते. मधूनच नरेंद्र कोणाचंही काही न सांगता कार्यालयातून गायब होई. वकील महाशयांकडून नरेंद्रचा पुकारा होताच भूपेंद्राची खुलासा देताना तारांबळ जुडे, एकच गोंधळ होई. एकदा नरेंद्र नसताना वकील महाशयाकडून विचारणा झाली तेव्हा भूपेंद्रांनी काही ना काही तरी सांगून वेळ मारून नेली व त्यास शक्यतो लवकर घेऊन येतो, मला माहिती आहे तो कोठे असं सांगून त्याने कार्यालय सोडलं. पण प्रत्यक्षात नरेंद्र नेमका कोठेच आहे हे त्यालाच माहीत नव्हते. म्हणून मी जातीने नरेंद्राची ठिकाणे पालथी घातली. पण नरेंद्राचा ठावच लागेना, ठिकाणच लागेना, सगळं पाहिलं. ब्राह्म समाजाची सभा पाहिली, दक्षिणेश्वरी मंदिर पाहिलं, उद्यानं पाहिली, काही मित्रांची घरं पाहिली. पण माझाही निर्धारच होता की काही झालं तरी आज नरेंद्रला शोधायचंच. याच विचाराच्या तंद्रीत मी चालतच होतो, चालतच होतो. आपण कुठे जात आहोत, आपला रस्ता योग्य आहे की नाही, शहर केव्हाच सुटलं होतं याचं मलाही भान नव्हतं. एकच ध्यास होता की काही झालं तरी नरेंद्रला गाठायचंच. याच तंद्रीत मी शहराच्या बाहेर, ज्याला इंग्रजीत स्लम म्हणतात, झोपडपट्टी, गलिच्छ वस्तीत आलो. सर्वत्र कचऱ्याचे ढीग, गटारी कसल्या, पाणी जाण्यासाठी केलेल्या नाल्या त्याही तुंबलेल्या, सर्वत्र कुबट कुचकट वास, सगळी दुर्गंधी. तेव्हाच मला जाणवलं आणि माझी बोटं नाकावर केव्हा गेली हे मला कळलंच नाही. आपण महाकाय विशाल झोपडपट्टीच्या परिसरात आलेलो आहे. सहज मुंबईची धारावी झोपडपट्टी डोळ्यासमोर आणा. पटकन खिशाकडे हात गेला, खिशातील रुमाल चटकन नाकावर आला. काय पाहत होतो मी? उघडी नागडी पोर, 18 विश्व दारिद्र्य दर्शवणारी वस्त्राची लखतर, शुल्लक कारणावरून हामरी चुमरीवर आलेली बायका मुले, तोंडात अतिशय घाणेरड्या शिवाय, डुलत डालत आपल्याच मस्तीत चालणारे दारुडे, गंजे, सारे सारे असह्य. पण त्याच वेळेस माझे कानावरून, कानावर दूरवरून ओम भवती भिक्षांदेई, माई काहीतरी वाढावं असा आवाज आला. आणि मी दचकलो, कारण आवाज खूपच खूपच जवळचा वाटला, ओळखीचा वाटला. डोळ्यावर येणारे मावळतीचे सूर्य किरण थोपवण्यासाठी मी थोडासा आडोसा म्हणून हात वर केला आणि आवाजाच्या दिशेने अगदी निरखून बारकाईने पाहिले तर मला एक अर्धवट मोडक्या तोडक्या खोपटासमोर एक भगवा वेशधारी युवक संध्याछायेत भिक्षा की भीक मागत असताना दिसला. आवाज तर ओळखीचा, अंकाठी परिचित, म्हणून खात्री करून घेण्यासाठी मी आणखी पुढे सरकलो. तेव्हा मला काय दिसले? अत्यंत जीर्ण झालेली अशी वस्त्रे घातलेली एक जक्कड म्हातारी आपल्या ओंजळीत जाडे भरडे तांदूळ त्या भगव्या वेशधारी साधूच्या झोळीत टाकत होती. त्या बदल्यात तो संन्यासी, तो साधू तिला तोंडभर आशीर्वाद देत होता, आजी तुझं कल्याण हो. नंतर तो संन्यासी पुढच्या झोपडीकडे जाण्यासाठी वळला. त्याच क्षणी माझ्या लक्षात आले, अरे हाच माझा प्रिय सखा नरेन. मी त्यास हाकही मारली पण त्यानं लक्षच दिलं नाही. साधूबुवांनी चालणं चालूच ठेवलं, जणू काही आपण नरेन वगैरे कोणी नाही. मग मी त्याच्या मागून झरझर चालून सुरू केलं. मी त्याचा पिच्छा सोडला नाही. साधू पुढे मी मागे, साधू पुढे मी मागे चालतच होतो. तो तर फार झपाझप चालत होता, त्यामुळे मलाही झपाट्याने चालावं लागत होतं. हळूहळू झोपडपट्टी मागे पडली, सूर्यनारायण अस्ताला गेला, हळूहळू सगळीकडे अंधार दाटला. हुगळी नदीच्या घाटावर साधूबाबा थांबले आणि त्या क्षणी मी त्याला गाठलेच, खांदे धरून वळवले

आणि समोर साक्षात नरेनच होता, मला प्रचंड धक्का बसला. अरे नरेन, काय ही तुझी अवस्था? काय चालवलंय तू? कसले जाडे भरडे कपडे? पुन्हा आता भिक्षापात्र? काय विचार आहे तुझा? घरी माहिती आहे का हे? अरे प्रख्यात विश्वनाथ बाबू, प्रख्यात वकील, सारं कलकत्ता त्यांना ओळखतं. आणि तुझी ह्या अवस्था? घरात कोणाला माहिती आहे का? माझ्या प्रश्नाच्या भडीमारापुढे नरेंद्र शांत आणि अविचल होता. आता तो मला टाळूच शकत नव्हता. त्याने शांतपणे मला खाली घाटावर खाली बसवले. तोही बसला आणि अत्यंत संयमित आवाजात तो बोलू लागला. अरे मित्रा, ही माझीच वस्त्रे स्पष्टपणे तुला दाखवत आहेत की मला संन्यासी व्हायचंय. ठाकुरांच्या धारेत मला पूर्णपणे मिसळून जायचंय. माझे दैवत गुरु रामकृष्ण परमहंस यांच्याच वाटचालीवर मला चालायचंय. पण मलाच माझी खात्री वाटत नाही, म्हणून ही धडपड, ही पायपीट, ही वेशधारा सर्व त्यासाठीच. संन्यासी होणं मुळीच सोपं नाही रे. भगवी वस्त्रे धारण करून, अंगावर भस्माचे पट्टे ओढून, जटाधारी बनून, हातात दंडक कमंडलू घेऊन, पायी खडावा घालून, गळ्यात मोठमोठ्या रुद्राक्षाच्या माळा घालून, मनगटावर गंडे बांधून कोणी संन्यासी होत नाही रे. तर त्याचे केवळ बाह्यरूप ठरते, पण अंतरंग, अंतःकरण, आतलं मन, एकेकाळी या महानगरात अत्यंत प्रतिष्ठित मातब्बर लक्ष्मीचा वरद असलेलं माझं घराणं, या घराण्याचा कीर्तीचा झेंडा यशवंत असा होता. सर्वत्रच त्याचा डंका, सर्व भौतिक सुख हात जोडून उभी. या सर्वांचा मला किती अभिमान होता. आणि सत्य हे की हे सारं नश्वर होतं, नष्ट होणार होतं, चिरकाळ टिकणार नव्हतं. आणि याच वैभवाचा, प्रतिष्ठेचा, संपन्नतेचा मला फार अभिमान होता. आणि सत्य हे की हे सारं नश्वर होतं, नाशवंत होतं. आणि म्हणून या प्रतिष्ठेचा, वैभवाचा डोलारा मला बाजूला सारायचा होता. हे ओझ मला पहिल्यांदा फेकायचंय. म्हणून हा वेश, म्हणून ही पायपीट, म्हणून ही भिक्षांदेही. या वाटचालीत उपासमार आहे. भूक, ऊन, वारा, पाऊस, थंडी, सोसण्याची ताकद, याची अनुभूती मला याच मार्गाने मिळेल हा माझा विश्वास आहे. भिक्षा मागून थोडंसं अन्न मिळतं रे, पण त्याही पेक्षा अधिक मोलाचं समाधान न संपणारं मिळतं, हे महत्वाचं. तेच समाधान सर्वप्रथम अहम, मी आहे, मी असा आहे, मी तसा आहे हे दूर करतं. नम्रता येत असतानाच सर्व विश्वाला, जगाला उदात्त शांतीचा संदेश देणाऱ्या गौतम बुद्धाचा शांत व उदात्त चेहऱ्यामागे त्याने किती संकट वादळ पेलली, किती अडचणींना तोंड दिलं याची प्रचिती आपणाला येते. मग प्रकर्षाने जाणवते नम्रता व शुद्धा सर्व प्रकारची भूक, सर्व प्रकारची भूक. सोसण्याचा मार्ग अशक्य अजिबात नाही, पण कठीण मात्र खूप आहे. जीवलग सख्याचे अनोखे जीवन तत्वज्ञान ऐकून माझे डोळे करुणेने भरून आले. व त्याचबरोबर नरेन सारखा माझा जीवलग सखा आहे या जाणीवेने ते डोळे मुक्तपणे वाहू लागले, हे माझं मलाच कळलं नाही. असो, आपण एवढंच म्हणून या असाध्य ते साध्य करण्यासाठी लागतात फक्त अविरत प्रयत्न, प्रयास, अविरत प्रयास. आणि आता आपण मात्र रसिक श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आपण आता पुढचा टप्पा पाहणार आहोत की त्यांच्या मनात जो ध्यास लागला होता, महाराजांनी जे 100 रुपये 125 वर्षापूर्वीचे त्यांच्या हातावर ठेवले होते ते त्यांनी नम्रपणे परत केले. आणि आपल्याला जर जगाचं कल्याण करायचं असेल, सर्वांचं कल्याण करायचं असेल, तर नुसत्या भारतभूमीत अडकून उपयोग नाही, आपल्याला भारताच्या बाहेर गेलं पाहिजे, हा विचार सुरू झालेला होता. म्हणजे थोडक्यात आपण पुढच्या भागात जाणार आहोत, शिकागोची धर्म परिषद. तुम्ही ऐकत आहात असंच प्रेम रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर करा.
आणि मला तुमच्याशी बोलण्याची जास्तीत जास्त संधी मिळत राहो. काही चुकलं तर सांभाळून घ्या. पुन्हा तुम्हाला नम्रतेने अभिवादन करतो आणि आज या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.